आम्ही स्वच्छतेसाठी बासमतीचा शिक्षा आली तर आम्ही स्वच्छतेला स्पर्शन करण्याचा सोडून आम्ही स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारला या सर्वांना